0: उठा माझा किंग, ओ माझे किंग.
1: मी
0: घरी नाही जायचं का? मी तुझी गर्ल, जाने जी गर्ल, मी छम्मक छलो, तू माझा किंग किंग किंग किंग.